0: हाँ जी, नौदासी के बीच द्वड़ नंबर सतासवेमादी द्वड़ नंबर बने तसुंग प्रोग्राम के लाइव कॉल को वाली छे और नंदा 5000 रुपए को नगद इनाम दे दाता सुगठे छे। ठीक छा प्रोग्राम इश्मा कॉस्मेटिक थे और माता वेली छी सुपर पड़ता रही खा गोरु चिकाल बने मुंगसरा फर्स्ट कॉलर दक्कम रेडियो न रजी और मतलब दबक्कम रेडियो और सही दा गोरु चे सो को दिक्कम बना दे। अस्सलाम वालेकुम।
1: वालेकुम सलाम।
0: सो खबर कवे कम जैना गोला लई फ्रॉम कखी दार तो या ज कम रेडियो और करक रेडियो और खजी सही ठीक था सुम सरा कैंडिडेट सर आगे करक रेडियो ना सही ना ಡೇರ ಮನ್ನನ ಕಾಲ್ ಕವಲಿ ಯೋ ಜಹಾನ್ ಮನ್ನನ ಗುಲಾಲೈ ಮುಂಗ್ಸರದ ರಾಗ್ಲ ಹೋದಿ ಚುಕುಮ್ದಿ ದಕ್ಕರಕ್ನ ಕಂಡಿಯೇಟ್ ಸರ್ ಆಗ್ಲ ಠೀಕ್ ತ ನೋ ಗುಲಾಲೈ ಚುಕುಮ್ದಿ ಆಗ ದಕ್ಕರಕ್ನ ರಾಲ ಬಾಕಿ ಮತ್ಲಬ ಚುಕುಮ್ ದಕ್ಕರಕ್ನ ಸು ಕಾಲ್ ರಜಿ ಆಗ ಬಲಗ್ ಇಂತಜಾರ್ ಕವೈ ಬಾತ್ ಕೆ ಓಡ್ ಚುಕುಮ್ದಿ ತಾಸು ಮತ್ಲಬ್ ದಕ್ಕರಕ್ ರಡಿನ ಚುಕುಮ್ ಗುಲಾಲೈ ರಾಗ್ಲ ಆಗೇ ತಾಸು ಓಡ್ ವರ್ಕ ವಲಿ ಶೇ अच्छा जी नंबर बिल्कुल देर तवे मैं नंबर चुकू दे वेले न दे नंबर द तवे मैं नंबर दे 0345 933 2580 यानी कि 0345 933 2580 0345 933 2580 ठीक था युदा नंबर दे बल नंबर दे 0331 52 65 340 यानी कि 0331 52 65 340 0331 52 65 340 अल तक सुन रहा मतलब मी नवाली पैगाम रेडियो वतन रेडियो शमाल रेडियो बाजवड़ नवागे की दिशी नंबर चाह था पता नहीं भी दे मतलब दे नंबर ठीक था नवागे तो बलग स्लो स्लो सो यूजल ब्याह हुए मैं नंबर चुकंदा सारा नोट का वाली से नंबर दे 0345 ठीक था ಪೇನು ಕಾಲ್ ನನ್ನ ಮುಕಬಿಲ ದ ಸಖ್ತ ಗೋರುಜಿ ಮುಕಬಿಲ ಸುಗಠಿ 0345 933 2580 ಠಿಕ್ ತ ಬಲ್ ನಂಬರ್ ದೇ 0331 52 65 340 ಗೋರುಜಿ ನಂದ ಮುಕಬಿಲ ನನ್ನ ಸುಗಠಿ ಮುಂಗ್ಸರ ಗುಲಲೈದ ಕರಕ್ ರೇಡಿಯೋ ನರಾಗಲ ಠಿಕ್ ತ ಬಾಕಿ ಮುಂಗ್ಸರ ಚುಕುಮ್ ದ ರೇಡಿಯೋ ಪಾದೇಶ್ ಪೇಗಾಮ್ ರೇಡಿಯೋ ಬಾಜವ ಪೇಗಾಮ್ ರೇಡಿಯೋ ಮರ್ದಾನ್ ಶಿಮಾಲ್ ರೇಡಿಯೋ ಬಾಜವಡ್ ವತನ್ ರೇಡಿಯೋ ತಗಬೈ ವತನ್ ರೇಡಿಯೋ ದೀರ್ ಅವಾಜ್ ಎಫ್ ಎಂ ಅಟಕ್ ರೇಡಿಯೋ ಓ ಟಾಂಗ್ ರೇಡಿಯೋ ದೇ ಮಿನವಾಲ್ ಚುಕುಂದೆ ಪಾದೇಶು ಗುರು ಚೇ ಕಾಲ್ ಬನೆ ಮುಂಗ್ಸರ ಬಲ್ಸೋ ಕುದೆ ಕಮ್ ದೈನ ರಜಿ ಅಸ್ಸಲಾಮ್ ವಲೈಕುಮ್ ವಾಲೇಕುಮ್ ಸಲಾಮ್ ಜಿ ಸು ಖಬರ್ ಕಿ ಕಮ್ ದೈನ ಸದಫ್ ಖಬರ್ ಕಿ ಮಲಕಣ್ಣ الحمدللہ بالکل ٹھیک ٹھاک دارت ہوئے خرجانی تاسو با کم ریڈیو ہو رہے وطن ریڈیو تغبائی ٹھیک تا سیدہ بالکل تاسو نام مان نوٹ کا سیدہ تاسو اس کمپین کا ولی شے ڈیر ورنا کال کا ولی وطن ریڈیو تغبائی نا ہم انگتا چکم دے راغل لو کینڈیڈیٹس